0: इहो साचा सोहिला साचे कर गाव हो सचो त्याव है जात दुपाव हे गुरमुख जिना बुझाव हे
1: इहो सच सबना का
0: खसम है।